0: ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे कने सर विचार सच्चा तेरा मन सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे लाख लाख करोड़ सच्चे सतान सच्चे ससुर सच्चे तेरे सिर सच्चे साला सच्चे तेरी गुरु सच्चे पातशाह नानक सच सच जो मत जमने सो कच कच महला पहला
1: वड्डी उडै जा वड्डा नाओ वड्डी उडै जा सच न्यो वड्डी उडै जा निचल थाओ वड्डी उडै जाने अलाओ
2: ਸਚੇ ਕੀ ਸਚੇ ਕਾ ਵਿਦਵਾਸ ਨਾ ਮਾਣੇ ਕਰ ਲੈ ਪਿਆ ਕਰ ਜਾ